स्वयं पवसुपं सर्वदा सर्वयुक्ते दुःखालं परणासि दयालं स्वरूपे।